0: नमस्तंग पेखे नमस्तंग लिखे
1: नमस्तंग काए नमस्तंग जाए
0: नमस्तंग गंजे नमस्तंग अपंजे
1: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
0: नमस्तंग अकर्मंग नमस्तंग अतर्मंग
1: नमस्तंग नामंग नमस्तंग दामंग
0: नमस्तंग अजीते।

0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं उदारे नमस्तं अपारे
0: नमस्तं सोएके नमस्तं अनेके
1: नमस्तं अपूते नमस्तं अजूपे
0: नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे
1: नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे
0: नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे
1: नमस्तं निर्ताते नमस्तं निर्काते

0: नमो सर्व पौने
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्त अले
1: नमस्त अमरने
0: नमस्त जरारं नमस्त कर्तारं

0: नमो राजे
1: नमो शस्त्र पाणे नमो अस्त्र माणे
0: नमो परम ज्ञाता नमो लोक माता
1: अपेक्षी अपरमी अपोगी अपोगते
0: नमो योग जवे सवरा